0: शुरू थी वेंदा आहिनि ऐं जेके असांजो न्यूरो ट्रांसमीटर हूंदो आहे जीअं असांजो डोपामीन जंहिंखे चऊं उहो केमिकल रिलीज़ करणु बंदि करे वेंदो आहे यानी पोइ उन जे करे जेको आहे सो सेल्स जेको आहे सो कमु न कंदा आहिनि ऐं पोइ उन जे सेल्स डेथ थियण जे करे कमु न करण जे करे बीमारी इहा थींदी आहे जो ॾकणी थी वेंदी आहे जान में ॾकणी रहंदी आहे यानी जेके एसाब हूंदा आहिनि जिस्म जा उहे ढीला थी वेंदा आहिनि पोइ जिस्म पाण ते कंट्रोल न करे सघंदो आहे उहो कहिड़ी बि उमिरि में कंहिंखे बि थी सघे थी उमिरि खे बि थी सघे थी मर्द खे बि थी सघे थी ऐं जॾहिं उहा बीमारी थी वेंदी आहे त तव्हां ॾिठो हूंदो त ख़ासि करे के ईअं बिल्कुलु वेठा हूंदा लेकिन जंहिं महिल लिखणु शुरू कंदा त उन्हनि जो हथु जेको आहे सो पंहिंजे कंट्रोल में न रहंदो आहे ऐं उनजी पेन जेको आहे सो यानी सही तरीक़े सां लिखी न सघंदी आहे यानी हुनजो हथु सही जेको आहे सो कमु न कंदो आहे या जंहिं महिल ॻाल्हाईंदा आहिनि त हुनजो कंठ जेको आहे सो लॾंदो आहे ऐं हलंदा आहिनि त वञिणो हिकिड़े पासे हूंदो आहे माण्हू वेंदो ॿिए पासे हलियो वेंदो आहे कॾहिं कॾहिं छो जो हुन जो मुख़्तलिफ़ टाइप्स हूंदा आहिनि को पछाड़ीअ में ॻाल्हाइण में बि जेको आहे सो घणा हिब कंदा आहिनि ॻाल्हाए बि सही न सघंदा आहिनि सो इन ई बीमारीअ खे जेको आहे सो पार्किंसंस डिज़ीज़ चयो वेंदो आहे छो जो हिस्ट्री तमामु घणी आहे हे हिकिड़ो नंढो प्रोग्राम हूंदो आहे जेको जो कॉल्स बि असांखे वठणी हूंदियूं आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे सो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे आवाम ताईं इहा ॻाल्हि पहुचाइणी हूंदी आहे त हीअ बीमारी छो थींदी आहे जेकॾहिं थी वञे त हिन जो हल कहिड़ो आहे इन जो हल इहो ई आहे त मेडिकल में हिन जी ट्रीटमेंट घणा दोस्त जेके वीचारा पेशंट्स हज़रात हूंदा आहिनि कराए ईंदा आहिनि लेकिन साल हा साल ॾह ॾह साल वीह वीह साल इन मर्ज़ में रहंदा आहिनि वीचारा ठीकु न थी सघंदा आहिनि अलहमदिल्ला अलाह ताला जा करोड़े अहसान आहिनि ऐं अलाह ताला जी ज़ाती शिफ़ा ॾियण वारी आहे छो जो कंहिं बि डॉक्टर जे हथ में कुझु बि न हूंदो आहे इन जे करे असांजे हथ में बि कुझु न हूंदो आहे अलाह ताला जी ज़ात जेको आहे सो शिफ़ा ॾियण जी हूंदी आहे अहिड़े तरीक़े सां होम्योपैथिक में अहिड़ियूं दवाऊं मौजूदु आहिनि जेके असां पेशंट्स खे जॾहिं इस्तेमालु कराईंदा आहियूं ॾींदा आहियूं अलाह ताला जी महिरबानी सां उहो पेशंट जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते बिल्कुलु उन में रिकवरी ईंदी वेंदी आहे उहो पेशंट जेको ॾहनि सालनि खां वीहनि सालनि खां वठी जेको ॾकणी जी बीमारी में हूंदो आहे सही पाण ते फोकस न करे सघंदो आहे पाण ते ख़ुदि इतमादी हुनजी ख़तमु थी वेंदी आहे उहा हुनजी ख़ुदि इतमादी वापसि अची वेंदी आहे ऐं हू बिल्कुलु सही थी वेंदो आहे ऐं अॻे खां जेको आहे सो बिल्कुलु हू जेको आम माण्हू वांगुरु जेको आहे सो बिहेव करणु शुरू करणु लॻंदो आहे
1: 51-0301-3998-2836 ते तव्हां कॉल करे शामिल थी सघो था। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु जेकी लाइव कॉल ज़रिए अव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदा अव्हां लाइव कॉल ज़रिए असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। डॉक्टर साहिबु पंहिंजे मौज़ू खे अॻिते वधाईंदा हलूं था। इन मौज़ू खां हटी करे जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जीअं पिते जी पथरी हूंदी आहे या अक्सर करे ज़िक्र कंदो आहे त पिते जी पथरी जा माण्हू ख़ासतौर ते परेशान हूंदा आहिनि या अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे मलेरिया बि थिए थी ऐं मलेरिया मच्छरनि जी बि मौसम हूंदी आहे त इन बाबति बि कुझु ॼाण ॾींदा माना अॼु जेकी मौसम आहे या लुक लॻे थी तमामु घणी गर्मी आहे इन खां माण्हू पंहिंजो पाण कीअं बचाइनि।
0: बिल्कुलु साईं जेको आहे सो तमामु ज़बरदस्त जेको आहे सो ज़रूरी ॻाल्हि बि अवां पुछी आहे त अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह अवां ॾिसो त जेको आहे सो जेकी मौसम आहे जेकी 50-52 डिग्री सेंटीग्रेड ते ई अॼुकल्ह जी मौसम हले पई त इन में पाण खे तमामु घणो एहतियात जेको आहे सो ख़ासि करे मां त हर शख़्स खे जेको आहे सो एहतियात करण जे लाइ चवंदुसि पर हिन वक़्तु जेके घणो मुतासिर हिन मर्ज़ में थींदा आहिनि उहे नंढड़ा ॿार ऐं जेके बुज़ुर्ग हज़रात हूंदा आहिनि या जेके जिन जो जेके अॾड़ियूं असांजी भेनरूं जेके कमज़ोरु हूंदियूं आहिनि जंहिंजो इम्यूनिटी सिस्टम घटि हूंदो आहे कमज़ोरु हूंदो आहे त उन्हनि खे उहे वधीक मुतासिर थींदा आहिनि या जेके मज़दूर तबिको आहे जेके ॿाहिरि जेको आहे उन्हनि जो हार्ड वर्क हूंदो आहे फील्ड वर्क हूंदो आहे जेके दोस्त बाइक ते जेको आहे सो घुमनि था उन्हनि जे लाइ ज़रूरी एहतियात इहो हूंदो आहे त केप जो इस्तेमालु ज़रूरु कनि सनग्लासिस चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि पाण खे ढके जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो शाल सां ऐं हणणु खपे ॾींहं में ॿ चारि दफ़ा ज़रूरु ऐं जेतिरो थी सघे पाणी जेको आहे सो इहो इंतज़ारु अवां न करियो तव्हांखे उञ कंहिं महिल जेको आहे सो लॻंदी अवां पाणी पवंदो, बल्कि पाणी तव्हां बे इंतिहा जेको आहे सो पीअजे, जीअं जिस्म में डिहाइड्रेशन जी कमी अवांखे न थी सघे, छो जो जेतिरो अवां पाणी पीअंदो जो पसीनो जेतिरो निकिरंदो नमी नमकियात निकिरंदी अवांखे डिहाइड्रेशन थी वेंदी ऐं अवांजो बी पी लो थी सघे थो ऐं अवांखे कमज़ोरी ऐं निढाल कमज़ोरी में निढाल थी सघो था जंहिंजे करे अवां बेहोश थी सघो था। इन जे करे जॾहिं तव्हां हाइपो में माण्हू वञण खां पोइ जेको आहे सो माण्हू ॾाढो घटि रिकवर थींदो आहे। इन जे करे जेको बि जंहिंखे बि अवां ॾिसो त दोस्त खे जेकॾहिं किथे अहिड़े क़िस्म जो हुनखे घशी जो दौरो पए थो या उस में जेकॾहिं कंहिंखे चकर अची वियो आहे त पहिरियां ई पहिरियां हुनखे जेको आहे सो कंहिं थधी जॻह ते जेको छांव वारी जॻह ते हुनखे आणे जेको आहे सो ऐं उनखे पोइ जेको आहे सो उनखे पाणी ज़रूरु जेको आहे सो उनखे प्यारियो वञे या जेको आहे सो लॻायो वञे ऐं उनखां पोइ जेको आहे सो जेके बि जीअं मां नंढनि ॿारनि जी ॻाल्हि कई त उन्हनि खे बि जेको आहे सो एहतियात कराए वञे नंढनि ॿारनि खे जेको आहे सो हिन मौसम में कोशिशि करे त जेको आहे सो स्कूल खां जीअं वापसि अचनि त जेको आहे सो उनखे वरी घर खां ॿाहिरि जेको आहे सो न कढियो वञे ऐं ॿारनि खे घरनि में ई जेको आहे सो रखियो वञे ऐं उन्हनि खे बि पाणी जेको आहे सो ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करायो वञे ऐं कपिड़ा जेको आहे सो असां हिते ॾिसंदा आहियूं त जेके बि यंगर्स जेके हूंदा आहिनि उहे गहरे कलर जा कपिड़ा पाईंदा आहिनि या ॿारनि खे बि अॼुकल्ह गहरे कलर जा कपिड़ा पाता वेंदा आहिनि, उन सां बि जेको आहे सो जेकी सनलाइट हूंदी आहे उहा हुन ते जेको आहे सो ज़्यादा अटैक करे सघे थी। इन जे करे नरम सॉफ्ट काटन जा कपिड़ा ऐं थधे कलर जा कपिड़ा जेको आहे सो ॿारनि खे पाता वञनि त उहो बि जेको आहे सो वधीक उन सां बि जेको आहे सो काफ़ी फ़र्क़ु पइजी ईंदो आहे। जूसिस जो इस्तेमालु, पाणी जो ज़्यादा इस्तेमालु ऐं जेको आहे सो जेके हथरादू शरबत घरनि में ठाहिया वेंदा आहिनि, मिसाल थादल आहे उहा तव्हां जेको आहे सो इस्तेमालु कराए सघो था, ओ आर एस घर में तयारु कराए उहो जेको आहे सो तव्हां ॾेई सघो था, मिठाई जो शरबत जेको आहे सो ठाहे उहो ॾेई सघो था, इमली जो शरबत जवां जेको आहे सो ठाहे उहो ॿारनि खे या वॾनि खे जेको आहे सो ॾेई सघो था, इन सां उहा काफ़ी तौर ते सही नमूने सां जेको आहे सो पंहिंजो बचाव करे सघो था। जी साईं,
1: प्रोग्राम से अॼु जी ॻाल्हि जी आहे मेहरापुर FM 94 जो आवाज़ु। डॉक्टर साहिबु, तमामु बहितरीन तव्हां ॼाण ॾिनी मौसम जे हवाले सां, छो जो अॼुकल्ह घणी तमामु लू लॻे थी, असीं उनखे लुक बि चवंदा आहियूं या ईअं खणी चइजे त जेको आहे जेकी गर्मी जी शिदत आहे ख़ासितौर ते मंझंदि वारे टाइम में, उहो जेको टाइम हूंदो आहे मखसूस 11 खां वठी करे वेंदे मौसम जा तो 3 खां 4 वॻे ताईं,
0: बिल्कुलु
1: हिन में तमामु घणी गर्मी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू ईअं बि थींदो आहे त को रस्ते में ज़्यादा जेकी पंधु कंदा आहिनि ऐं वण टिण घटि आहिनि ऐं उत्साह आहे त उहे वरी किरी पवनि था, ख़ासतौर ते नारे वारे पासे अॻु में ईअं थींदो त माना जिते उते त वरी भेटूं आहिनि पोइ वण जो न हुजनि या कीअं त माना उते इलाही काफ़ी माण्हू वीचारा मरनि बि सही जेको आहे,
0: बिल्कुलु
1: ऐं अॻु में थींदो, हींअर त अञा हिकिड़ो नओं दौरु अची वियो आहे, पुराणे दौर में ॿुधाईंदा हुआ त माना पाणी बि कीअं माण्हू मरी वियो,
0: बिल्कुलु
1: ईअं बि थींदो हो। उहो रेगिस्तान हुयो, रेगिस्तान वारो इलाइक़ो अॼुकल्ह नारो बि या जेको आहे सो थर आहे उते बि घणी तरक़ी जेको आहे थी चुकी आहे, फ़र्क़ु अची वियो आहे। हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़, गदगदे जो ॿुधंदा रहो जीअं मेरापुर FM 94।